0: आकाशवाणी चुचानपुर तुनिताक लोकल तलेन वेस्टर्न म्यूजिक होना एलसी लमचिंग लेपोल त्यापन ला इंगाई थे हाई तन अहे निताक दागेल मिनिट सोम थुम होंगिन तो कितोनिन निमेते हुनसिया दोर ngak तोर अनंगाक लुंगमोन किम तो न्यांगाई लुनापन हौलिमना ngai hiang na mar kampawit inanei ding
1: Vani Turjanpur Women Program Longai Thatu Hai In Reng In Chibai Tutatum Nulung Moon Kim Reng Kai Laya Dor Te Tho Ho Lim Na Ay Nay Pui Ding Ani A Ang Masan Aku Malom Thu Ay Rila Ahun In Tep Ter Tak Kara Ahun Ami Hay Peki Ay Lom Tak Zeta Ni Zona Hay Indon Nga Lay Te Numuni Dor Te Hi In Tep Kuma Ilo Tho Chan Ani
2: Kum Sang Ni Le Pat Ni Ganwari Ta An Tho Khan Ani Kum Som Ni Le Pat Ni
1: Fa Katling Ni Ini Shi Tam
2: Oh Fa Katling Anel Na Chu Tay Ma Ta Ka Tho Nga Ya Azor Dok Chau Ni Lo Zil Hai Zil Sa A Chun Barab Hai Sim Ing I Man Ni Tam Ta Kho Sa A Nga Ya Chung Chun Thay Top Sun Fa Katling Kanao Hai Pathum Pa Babin Ka En Kol Pui Kling An Grezot Vong Ta
1: Now Hi Pathum Ine Ya An Le In Pan Athi San Nung Chek Kum Ing Za Ve Lam Lim Ta Nga Ta
2: kum som le panga
1: kum som le panga zet mo lo ni ta an le hing hin pasal bowin inau hai itul